0: नमस्कार इश्टानो, हांव पंढरीनाथ दामोदर लोट्टेकार, मडगांव गोंयचो. आज आमी गांधीजीचेर कविता सादर करुया. म्हज्या कवितेचें नांव आसा गांधी नीती. रस्किनच्या अन टू द लास्ट ह्या पुस्तकान गांधीजीक जिंकलो. रस्किनच्या अन टू द लास्ट ह्या पुस्तकान गांधीजीक जिंकलो तेच प्रभावान, तेच प्रभावान, सहकार आनी श्रमाच्या बळान गांधीजीन आख्खो संवसार जिंकलो. गांधीजीन आख्खो संवसार जिंकलो. विशाल उच्च बापूजींच्या विचारांनी, विशाल उच्च बापूजींच्या विचारांनी जिणे मार्गार उजवाड घातलो, जिणे मार्गार उजवाड घातलो. राष्ट्रपिता म्हणून ज्याका राष्ट्र नमता, राष्ट्रपिता म्हणून ज्याका राष्ट्र नमता, त्या महामानवाक ताचेच भुंयेर हाली लोक विसरत चलले. राष्ट्रपिता म्हणून ज्याका राष्ट्र नमता, त्या महामानवाक ताचेच भुंयेर हाली लोक विसरत चलले. लोक विसरत चलले संसारभर जो महानायक नावाजलो, संसारभर जो महानायक नावाजलो. लोक विसरत चलले ज्याका संसारान महान आत्म मानलो, ज्याका संसारान महान आत्म मानलो. विशाल उच्च बापूजींच्या विचारांनी जिणे मार्गार उजवाड घातलो, जिणे मार्गार उजवाड घातलो. 2 ऑक्टोबराक गांधी जयंती, 2 ऑक्टोबराक गांधी जयंती, इतलेच कांय शाण्याक खबर आसता. 2 ऑक्टोबराक गांधी जयंती, इतलेच कांय शाण्याक खबर आसता. कारण त्या दिसाक भाशणां ठोकपाक चान्स आसता, त्या दिसाक भाशणां ठोकपाक चान्स आसता. चड शाण्याक इल्ली फुरसत नासता, चड शाण्याक इल्ली फुरसत नासता. जाणून घेवंक पासेस नासता. बापूजी एक व्हड युग पुरुश आसलो, बापूजी एक व्हड युग पुरुश आसलो. विशाल उच्च बापूजींच्या विचारांनी जिणे मार्गार उजवाड घातलो, जिणे मार्गार उजवाड घातलो. आमचे राष्ट्र घडोवपी महात्म्याक, आमचे राष्ट्र घडोवपी महात्म्याक विसरून लेगीत कसो विसरतलो. आमचे राष्ट्र घडोवपी म्हान आत्म्याक विसरून लेगीत कसो विसरतलो. तांचेर आडवाद करपी लेगीत नक्कीच एक दीस समुद्र येतलो, नक्कीच एक दीस समुद्र येतलो. तेच केन्नाय तरी म्हणटले, तेच केन्नाय तरी म्हणटले. आयज असंतोष, आयज असंतोष अविवेक धुमशेलो, अविचार विनाश निस्त रावपाक हाच्या फुडें गांधी नितीचोच आधार जातलो, हाच्या फुडें गांधी नितीचोच आधार जातलो.
1: उलय लंडन फुलय गांधी नीती ही खास कविता रोचिल्ली बा पंढरीनाथ दामोदर लोटलेकर मडगांव गोंयांतल्यान, आनी ताणेंच ती सादर केलेली आसा. कोंकणी उलय लंडन फुलय गोंयच्यो कांय गरम गजाली आमी पळोवया. चड करून युके देशांत आयज काल तियात्राचो मौसम सारको फुल्ललो आसा. कोंकणी उलय लंडन फुलय आनी तशेंच युकेच्या गोंयकारांक आनी खास तियात्र आनी कोंकणी मोग्यांक एक भांगराची संदी आसा, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आसा. गोवन हॅरिटेज लंडन प्रेझेंट्स आदलो आमचो सुपरिंटेंडंट ऑफ गोवा पुलीस श्री सॅमी तावारीस हाचो नवो गाजलेलो तियात्र ही आवय कसली, ही आवय कसली हो तियात्र जावपाचो आसा. आनी ताचो एक खास शो आसा संडे आयतारा दिसाक 11 ऑक्टोबराचे 11 तारखेर 3:30 वाजता, दनपारां 3:30 वाजता फेदरस्टोन स्कूल

आता पण तुम्ही बॉन केल्या कोणे हा काय तो ओढलो क्रोज ऑफ रुपीस आणि तुम्ही हातूच शेतू तुम्ही बांधलो ह्या तो ओढलो क्रोज आज तुम्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधला कोणा भयंकरा भयंबायल्या ओ कॉपरेटा ओ मदक पैसे त्या रस्त्याचे डिझाईन पण केला हा तिचेरूच उलयता आता कित्याक हो डिझाईन केला न्हू हो एलिव्हेटेड रोड आणि सडनली पण हो रस्तो हे दिला सर्विस

0: हांव कोंकणी पासत आनी तुमच्या मोगा पासत जायतोच तोकोस घेवन तुमच्या मुखार म्हजी खांतार हाडटा. आजुनूय कोणें म्हज्या चॅनलाक सबस्क्रायब करूंक ना जाल्यार सबस्क्रायब करचें. देव बरें करूं.
1: हो जाण आसलो बाब आवेर स्पेरेरा कोंकणी पालकाचें चुकचुकीत नखेत्र. ताचें युट्यूब चॅनल आवेर स्पेरेरा लायक करात, शेयर करात आनी सबस्क्रायब करात. आमकां आयलंड टावन डॉरिस फेर्नांडीस माहिती दिता. ते बरयता ऑक्टोबराचे 5 तारखेर खूंय जावन आसा सोमार मंडे. फादर आवील रॉड्रिगीस आपलो जोन दीस मनयता. देवाचो आशिर्वाद ताचेर मागता. देव बरें करूं. फादराची खबर म्हणटा आमचो एक फादर आयलो आसा जो सद्याक कोपेला म्हणून वावुरता मुंगूल मडगांवां. हांगासर कोलवा वचपाच्या रस्त्यार मुंगूल हो धाकटोसो गांव आसा. थंयसर आवर लेडी ऑफ माउंट कार्मल हांगासर कोपेला म्हणून वावुरता पाद्री बाब लुईस कुतिनो. डायसेसन पाद्री तो आज डायसेस ऑफ गोवा अँड दमन. तो सद्याक साऊथहॅम्प्टन आयलेलो आसा, युकेच्या देशांत आयलेलो आसा. सद्याक तो चिचेस्टर आसा आनी ह्या शुक्रार दिसाक फ्रायडे आमी नशीब गोवन कित्याक तो मीस कोंकणी भाशेन मीस भेटयतलो हांगासर सेंट बॉनिफेस कॅथलीक चर्च शर्ली साऊथहॅम्प्टन. हांगासर सांजेच्या 7 वरांचेर मीस आसतलें आनी आमी रुजार सायबिणीची परब मनयतले. तुमकां सगळ्यांक खास आमंत्रण. फ्री कम्युनिटी इव्हेंटूय आसतलो, जेवण आसतलें गोंयकारांचे, आमी सगळ्यांक आसतली. तुमकां सगळ्यांक खास आमंत्रण. आनी त्या दिसाक आमी कोंकणी प्रेयर ग्रूप समुदाय म्हणून सुरू करता. काळजांतान दिनवास देव बरें करून. वेळ पावलो आसा आयच्या दिसाची दुसरी कविता घेवपाक आनी आयची कविता खास आमच्या इश्टान तयार केलेली आसा आनी तो म्हणजे सेजार डिमेलो बाब, उद्योग्स प्रेजिडेंट ऑफ सेजार ड्रॅमॅटीक ट्रूप पणजे. ताजी 84th प्रोडक्शन 14 पावटी तो आमच्या कार्यावळींत भाग घेता. आमचो रेडिओ सुपरस्टार, तो रेडिओ स्टार खास आमचो. आनी ताच्या वांगडा आसा शिक्षिका टिचर बाय फोंडेच्यान सिगरेट जैन डाकुना फोंडेच्यान. दोगांय 8वे पावट सादर करून करतात आमच्या कार्यावळींत प्रस्तुती करतात. तांकां काळजांतान दिनवास देव बरें करूं. आयकात ही खास कविता. कविता सांगोवचे पयलीं आमच्या गार्डनांत आमचे बागेंत आयज काल जायतो तेम जालो एक काळें माजोर येता आनी तें काळें माजोर आमकां खबर ना तो चेडो वो चोडू जाल्यार, बुकूल वो माजोर जाल्यार. पूण बिलाक दिसता तें चोडू म्हणून जायतीं नाटकां कोत्ता आमच्या गार्डनांत. पूण बरो वावर कोत्ता सगळ्या इंदुरांक, कोण इंदूर बी दिसती पडल्यार गार्डनांत बागेंत सारकें आक्रमण करून ताका नाच करता. बिवला केन्ना जेवण जेवण घालता काळें सारकें काळें न्ही गो बिवला काळें माजोर कळ. पूण लोक बिलीव करता न्हू कोणें काळें चलता आसा रस्त्याचेर काळें माजोर बी क्रॉस जाल्यार हें जात म्हणून.
2: हय
1: म्हणजे सुपरस्टिशन म्हणटाय न्हू म्हणजे. स्विंडनांत ताजे सुवारीस आमच्या वांगडा आसा. देव बरो दीस दिव रॉक बाब. तशेंच डॉरिस फेर्नांडीस म्हणटा आमचो रेकाद पाद्री बाब लुईस पातीव वळखता बी आसतले कित्याक पाद्री बाब काणकोणचो. काणकोणचो थंयसर चिंबले थंयसर एक गांव तो थंयसरलो तो. तशेंच नोरा मास्करेनीस, येस हॅपी बर्थडे फादर आवील. सेजार डिमेलो मांदवी नदीचे देगेर आसा. आयज कोलकाता ब्राझील वर्सीस इंडिया फुटबॉल मॅच आसा. जरूर रोनाल्डिनो आयलो आसतलो, म्हजो आवडीचो आदलो फुटबॉल खेळगडी रोनाल्डिनो. तर आनी फ्लायओव्हराची खबर सांग मरे बाब सेजार डिमेलो, फ्लायओव्हराचेर गेला तूं कशें, कसो लागला तुका नवो फ्लायओव्हर, तुजो टायम
2: सेव जाता?
1: होय ना, आतां बायक बंद केले, मोटरसायकल बंद केले फ्लायओव्हराचे, पुरवरी फ्लायओव्हराचे गेला आसतलो. हांव तो सगळ्या भोंवता आखो संसार माडयत तो आनी तो फ्लायओव्हर माडय नासतो. कोण बरयलोले, कोण एक आदोगादान बरयलोले फ्लायओव्हराचे खंय घटक घटक घटक घटक घटक असो आवाज येत खंय. तर कोंकणी उलय लंडन फुलय. तर ऐकूया बाब कवी कवी रचपी बाब कविता रचपी बाब सेजार डिमेलो आनी कविता सादर करता टिचर बाय शिक्षिका सिगरेट जैन डाकुना फोंडेच्यान. 8वे पावट दोगांय सांगतान मेळून ही प्रस्तुती तेणी केलेली आसा आनी बाब सेजार बाब 84th टायम आमच्या कार्यावळींत तो आयलेलो आसा. 84 म्हणजे आमी तां जेन्ना 84 वर्सांतली ह्या वर्सा बिला खबर आहा तुका केदां बर्थडे कोती गेली. इकरा तारखे बर्थडे आहा तेगेलो आनी पयर पडू खंय तो कोण बरें गा करोडपती. तो धांवन येतो स्टार्टिंगा तो अशें करून धांवन येतो, म्हाका धांवन येतना पांय म्हणून आनी कितें लेफ्ट नी कितें दिमी कितें इंजर कितें जालें म्हणटा अशें कितें. 84 वर्सांची पासून तो सारको ओलिंपिका ओलिंपीक गेमी गेल्या भशेन धांवन येता. चुकोन निसरान पडम आसता. एनिवे आयकात खास कविता. कविता सुपरस्टिशनाचेर आदारीत आसा. ओन विश्वास कोंकणी उलय लंडन फलय. याद करात ऑक्टोबराची 5 तारीख जावन आसा मंडे. ऑक्टोबराची 5 तारखेर जावन आसा वर्ल्ड टिचर्स डे. संवसारभर जे शिक्षक आसात सगळ्यांक एडुकेशनिस्ट आसात तांकां सगळ्यांक वर्ल्ड टिचर्स डे आमी मनया. आनी आयकुया अंधविश्वास सुपरस्टिशन ऑन कोंकणी उलय लंडन फुलय. मोगान आयकुया इकास कविता अंधविश्वास.
3: म्हजे नाव सिग्रीत जैन डिकुना, गांवान फोणेचे. तुमच्या मुखार सादर करता कविता जी बरयल्या सेजर बाबडे मेलो हाणी. कवितेचे नाव अंधविश्वास. काळे माजोर आवचीत फुडल्यान जाले पासार. काळे माजोर आवचीत फुडल्यान जाले पासार. थांबली आनी वचोंक दिले रस्त्यार. तशींच रावली दुसरो योसोर मुखार. तशींच रावली दुसरो योसोर मुखार. असलो अंधविश्वास घडटालो आदल्या तेंपार. असलो अंधविश्वास घडटालो आदल्या तेंपार. बोटाच्यो नक्ष्यो कातरच्योनूय रातच्या वेळार. बोटाच्यो नक्ष्यो कातरच्योनूय रातच्या वेळार. केस सांजेचे धुवचे न्हय सांगताले आदल्या काळार. बोटाच्यो नक्ष्यो कातरच्यो न्हय रातच्या वेळार. केस सांजेचे धुवचे न्हय सांगताले आदल्या काळार. रातची सारोन मारची न्हय लक्ष्मी भायर वयताली म्हुणो जाणार. शेमाय सांगताली अंधविश्वास मानताले आदले नेणार. अंधविश्वास मानताले आदले नेणार. दोळो खरजल्यार वायट आनी बरें घडटा. दोळो खरजल्यार बरें आनी वायट घडटा. उजवो दोळो खरजल्यार दादल्याक बरें पडटा. दावो खरजल्यार चेडवाचें नशीब उगडटा. उजवो दोळो खरजल्यार दादल्याक बरें पडटा. दावो खरजल्यार चेडवाचें नशीब उगडटा. अंधविश्वास जातालो आदल्या तेंपार. आजुनूय लोक विश्वास दवरता. आजुनूय लोक विश्वास दवरता. जोरूय दारा भायर सरता आवचीत कोणे व्हडल्यान शीक काडली. जोरूय दारा भायर सरता आवचीत कोणे व्हडल्यान शीक काडली. वायट जावचें आसा म्हूण सिनाल सांगता. वायट जावचें आसा म्हूण सिनाल सांगता. दोनपारचे केळब्या पोंदाक ओतमे भोंवता. दोनपारचे केळबे पोंदाक ओतमे भोंवता. अंधविश्वास आजुनूय आमकां दिसती पडटा. अंधविश्वास आजुनूय आमकां दिसती पडटा. कावळो काव काव करून रोडटा दारांत. कावळो काव काव करून रोडटा दारांत. कोणाची म्हूण बरी खबर येवची आसा घरान. कोणाची म्हूण बरी खबर येवची आसा घरान. नाटूक हू हू करून आवाज केल्यार बायर जोरांत. नाटूक हू हू करून आवाज केल्यार बायर जोरांत. वायट जावचें आसा अंधविश्वास येतालो मोऱ्यांत. अंधविश्वास येतालो मोऱ्यांत. जोरूय रुपणें पळोवपाचो आरसो फुटलो जाल्यार 7 वर्सांचें दूख भोगतलो म्हुणो लोक आदलो. जोरूय तेग जाणांचो फोटो तुमी सांगाता काडलो. जोरूय तेग जाणांचो फोटो तुमी सांगाता काडलो. तातूंतलो एकलो मरून वयतलो व्हडलो. तातूंत एकलो मरून वयतलो व्हडलो. शिरली जोरी तुज्या आंगार जोडटा. शिरली जोरूय तुज्या आंगार जोडटा. वायट आनी बरें घडूंक शकता. वायट आनी बरें घडूंक शकता. माथ्यार पडल्यार पयशे येवपाचे आसता. माथ्यार पडल्यार पयशे येवपाचे आसता. जोरूय दोळ्याचे भोवेचेर पडटा वायट घडटा. जोरूय दोळ्याच्या भोवेचेर पडटा वायट घडटा. जेवताना जिबलेक घास मारल्यार कोण तरी याद काडटा. जेवताना जिबलेक घास मारल्यार कोण तरी याद काडटा. तसोच जेवताना खिवणी आयल्यार कोण तरी उगडास कोत्ता. कोण तरी उगडास कोत्ता. हिंदू लिंबू आनी मिरसांगो दारां लांबयता. भितर वायट येना जावपाक बांदता. हिंदू लिंबू आनी मिरसांगो दारां लांबयता. भितर वायट येना जावपाक बांदता. भुरग्यांक काळी तिकली तकलेक वर हांगाक लायता, दीस जायना जावपाक हें सगळें कोत्ता. भुरग्यांक काळी तिकली तकलेक व आंगाक लायता, दीस जायना जावपाक हें सगळें कोत्ता. अंधविश्वास आजुनूय दिसती पडटा, अंधविश्वास आजुनूय दिसती पडटा. 13 आंकडो बरो न्हय म्हूण सांगताले, 13 आंकडो बरो न्हय म्हूण सांगताले. 1 रुपया मायज दिवन येवचें आसा तें वायट पयस करताले, 1 रुपया मायज दिवन येवचें आसा तें पयस करताले. आदल्या काळांत दवरताले कारण रावताले लोक काळोखांत. आतां सगळ्याक उजवाड जाला, अंधविश्वास काडून उडयतले वो तशेंच मानतले, अंधविश्वास काडून उडयतले वो तशेंच मानतले. देव बरें करूं.
1: गुरु बाब सेजार जिमेलो आणि शिक्षिका टीचर बाय सिग्रेट जैन डाकुना फोडेच्यान कविता सादर करताली. अंधविश्वास सुपरस्टिशन बाब लिनो बाप्टिस्ता दोरादो बरयता. नवी खबर तुमकां आतां सरकार ट्रान्सिट विजा नासतना वचूंक जाता हाची बारीक सारीक फुटल्या ब्रेस्तार उत्तुमराचे 8वेर वावराडे इश्टाचेर वावराड्यांचो इश्टाचेर तुमकां वाचूंक मेळटली. जांकां वावराड्यांचो इश्ट मेळटा ताणी वाचून तांच्या इश्टांक कळीत करचें. आमच्या घरा तर युके आमकां वावराड्यांचो इश्ट सदांच येता. तशेंच डॉरीस फर्नांडीस म्हणटा येता त्या आयतारा 11 ऑक्टोबर सकाळच्या 10 वाजता आमचे कोंकणी भाशेन मीस आसतलें. हांव लेडी ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्च वॅक्सफर्ड आयलंड हांगासर मिसाची बॅट पाद्री बाब वालेरियन कास्तेलिनो वालेरियन कास्तेलिनो हो आमचो यादनीक भाव भेटयतलो. आमचो यादनीक भाव आमकां भेटलोलो वॅम्बली युके मोती फेस्ताक तो आयलोलो आयलंड टावन. एकदम बरो पाद्री बाब वालेरियन कास्तेलिनो ऑन कोंकणी उलय लंडन फ्री. तशेंच लिनो बाबडिस्ता दोरादो बरयता तुमकां वेळ आसल्यार मिसांत आमचे पासून माग आदींच फुडें दिनवास. आतां कोणा लागीं मागता तो? डॉरिसा लागीं मागता वो म्हज्या लागीं मागता? डॉरिसा सांगता तो, डॉरीस बायक सांगता तो. कित्याक दोगांय
2: वय
1: आनी आमगे मिसा हांव वचपा ना तरी सांगिल मुगो मिसा म्हणून सांगलो ना तेणे टॅग केलो ना. डॉरीस फेर्नांडीस बायन ताका रिप्लाय केला मुजरत मागतले तुमचे पासत आनी आम मागपा नाय गो आम लिनो बाबा मागपा नाय कोंकणी उलय लंडन फुलय वेळ पावलो आसा. आतां तुमकां खबर आसा ऑक्टोबराची 1 तारखेर एक खास फेस्त आसलें तुका याद ना गो ऑक्टोबर 1 तारखेर तुका विसरले विसरत मुगो तूं गेसा फेस्त आसलोलें सायबा फेस्त आसलोलें तें सेंट थेरेज ऑफ द चायल्ड जीजस. पयली कोत्ताली आत कोण नाय आत 1 तारखेक कोताय आत चेंज जालां सगळें वय तेका लागून मुगे भयणीगे आज भयणीगे बड्डे त्रिजा म्हणटकीर मुगे भयण सो तेका गायलोलें 3 तारखेर मुगे भयणी नांव गायलोलें पूण तें आत 1 तारखेक कोताय सेंट थेरेज ऑफ द चायल्ड जीजस. आनी कोंकणी भाशेन आमी तेरेज म्हणटाय न्हू तेरेस म्हणटाय कोंकणी भाशेन लिनो बाबा खबर आसतली तेरेस म्हणटाय बिला तेरेस. सो सेंट ट्रिजा ऑफ द चायल्ड जीजस तर हे खास खातार आमच्या इश्टिनीन भायर काडलेले आसा. आमची इश्टीन बाय कालांगूट क्वीन ऑफ द कोंकणी स्टेज वॅलन्सी डिसोजा लोकप्रिय नांव वॅलन्सी दे कालांगूट. हे ताचे युट्यूब चॅनल आसा. लायक करात, शेअर करात, सबस्क्रायब करात. आनी ऑक्टोबराच्या 1 तारखेर ताणी खातार भायर काडला मोगाचे बागीवंत तेरेस इंग्लीश भाषेन तेरीज म्हणटात. तर आयकात एक खास गीत आणि कांतार बरयलां लॅस्ली गोम्स संगीत मिक्सिंग मास्टरिंग क्रिस कुरिया मॅजिक टच स्टुडिओ मडगो आणि व्हिडिओग्राफी केलेली आसा आमच्या इश्टान एक्स रॅपिड मिडिया LLP. एकातर आम्ही खास भेटयतात मंगळारा दिसा ट्युजडे ऑक्टोबराचे 6 तारीख आपला जन्माचा दीस मनयता. आमची खास इश्टीन आसा मारिया एम फेर्नांडीस लंडन टाउन. आणि म्हाका दिसता मारिया एम फेर्नांडीसान बिला इन्विटेशन कार्ड गायलो आसा पब्लीक कार्ड गायलां फेसबुकाचे पार्टी आहा म्हणून होय कार्ड गायलां पब्लीक सारखें इन्विटेशन कार्ड गायलां. होय हांव मातशें पयस पडटा तें म्हाका हांसलो खंय तर एड्रेस दिल्लो हा. सो तिणें काल पळयलां हांवें तिचे बड्डे पूण हॅपी बड्डे बाय मारिया एम फेर्नांडीस बरी मनीस तूं आनी तुजी पार्टी बरी जाल्यार आमी मागतात. चड पयस पडत नाल्यार येताले न्ही आमी केन्ना ते
2: ट्युजडे
1: हय सर बाय मारिया एम फेर्नांडीस लांडन. तशेंच फ्रॅन्सिस कार आपलो जल्माचो दीस मनयता. स्लाव युके रॉपी क्लॉद कारवाल आपलो जल्माचो दीस मनयता. सांताक्रूज गोंयांत जॉनी डेथ टुये आपलो जल्माचो दीस मनयता. फामाद ड्रामर संगीतकार आग्नेलो डा सिल्वा आपलो जल्माचो दीस मनयता. तशेंच बुधवारा दिसाक वेनसडे ऑक्टोबराची 7 तारीख आमचो कास इस्ट एम सी बाब स्विंडन टावन अल्बानो लॉरेन्स आपलो जल्माचो दीस मनयता. हॅपी बर्थडे. तशेंच एक आनिकूय एक खास इश्ट युके तावन डिंकल परेरा आपलो जल्माचो दीस मनयता. आनी लोबो हॅपी बर्थडे पणजे तावन रुजारो एस्तिबेरो. काणकोण तावन म्युरल वेगस आपलो जल्माचो दीस मनयता बुधवारा दिसाक ऑक्टोबराचे 7 तारखेर. तशेंच रॅनी फेर्नांडीस फ्रॉम लंडन हॅपी बर्थडे. तशेंच आमचो खास इश्ट संगीतकार ट्रम्पेट वाजयता दुबय तावन डॅक्स्टर फुर्तादो. आनी 7 तारखेर ऑक्टोबराचो एक खास दीस आसा रुजार सायबिणीची परब. 7 तारखेर रुजाय सायबिणीची परब. तुमकां सगळ्यांक आदीसपणे उन्मणीत परबी रुजाय सायबिणीन तुमचेर आशिर्वाद घालचो आनी तुमकां सदांच मार्गदर्शन करचें तुमचें. तर आयकुया ही खास खास कांतार आमचे खास इश्टिणीचे युट्यूब चॅनल वेलन्सी दे कलंगूट. लायक करात, शेअर करात, सबस्क्रायब करात. तुमकां आवडटलें मोगाचें बागीबोन तेरेस. आनी कोंकणी उलय लंडन फुलोय. बाय वेलन्सी. That Kalangut.

0: Duzo. Happy birthday by Daisy Gomes i Dorado Vollebat utorda Shasti Goa. An tyaç kumpasar join jata amka Southampton amcho Portuguese advisory counselor by Siona Da Costa. त्या बरे तर देव बरी सकाळ आर जे ब्युला आणि आर जे रॉक तशेंच कशी आसात तुम्ही दोघांनी सांग मग तेका
1: एकदम बरी आहे सकाळी बडाड्या भाजल्या आणि मुंगा भाजल्या मिक्स भाजी आणि चपाडे आणि पाव खायले
0: गोय कित म्हणटा कशें म्हणल्यार फोडता म्हणटाली
1: गोवा चलतुये न्हू कितको आहा तो आज
0: आणि सोबरी ना हे उतर हांवें जायत पड तेंपान आयकला सोबरी आपल्याक सोबरी नीस हे गोय आमकां
1: जाय ते पड माय डॉटर्स बर्थडे टू 7th फेडोरा
0: आवोस
1: आवोस
0: राव सियाना डा कोस्टा हर डॉटर्स बर्थडे टू ऑन 7th फेडोरा रोजा साहेबणीचे फेस्ता दिसा आवोस सारखी पेसात पार्टी असतो बिल सारखे आवोस सारखे
1: तेस कित पडा
0: या हुई या हुई साहेबा तेस कित पडा 7 तारखे रु
1: तेस वेनेसडे पडा
0: शुअर तू वेनेसडे पडा 7 तारीख वेनेसडे थर्सडे 8 तारीख फ्रायडे 9 तारीख होय सारखे होय सारखे फॉर्मान आहा मुगो सारखे गाडी गाडी सारखी धुईन हाडा आसतली सारखी धुयली ना दोया माजरा सुपरस्टिशन आसना काडे माजरा ओय सुपरस्टिशन म्हणजे हांव ल्हान आसतना नाक्षी कातालो रात केन्ना सायसा बसून भटकाचे नाक्षी कातालो मगे पणजी आसता ती ग्रेट ग्रेट मात्र म्हणटाले हे रॉकी रॉकी राती नाक्षी कातो नाही देवचा रेत म्हणटाली आणि हा मुद्दम नाक्षी राती बसून नाक्षी खातो आलो बेजा कर तर कोंकणी उलय लांडरफुल आय सगळे बर्थडे बर्थडे फेडोरा हॅपी बर्थडे बाय फेडोरा इन ऍडव्हान्स ऑन 7th ऑक्टोबर आणि रुजाय साहेबांची परब त्या दिसाक तशेंच ओ माय गॉड हुई आवय आसता आसोवपाक जाय कित्याक काल जावन आसलो काल न्ही गो तो वर्ल्ड स्मायल डे कसो जालो गो तो वर्ल्ड स्मायल डे काल तो तसो स्मायल तो इतले आसले दोड्यांनी दुखां वावली काल वर्ल्ड स्मायल डे आसपा जाय कित बरे कालचे टॉपीक कित तो वर्ल्ड स्मायल डे हेल्प वन पर्सन स्मायल आयज हांव हे पुर्तुगेज एडवायजरी कावन्सिलरा आसयले सारखे साउथोल आसयले आख्या संवसाराक ते गोमले तर कोंकणी लांडर फुलय आमकां आनीकूय इश्ट मित्र आमकां जॉयन जाल्ले आसात आमकां बाय संदेश ताराबाई श्रीकांत बांडेकर काजीवाडो सदाशिवगड कारवार्तान आमकां जॉयन जाता कविबाब नमस्कार तशेंच निशा डिसोजा म्हणून पयलींच फावट म्हाका दिसता जॉयन जाता बाय निशा डिसोजा देव बरें करूं बाब एंटनी फेर्नांडीस आमचे वांगडा आसात देव बरें करूं काड जातान बाय सियाना डा कोस्टा म्हणटा मागीर काल येवपाचो न्हू काल कित्याक लोक काल ड्राय डे
1: काल
0: गांधी जयंती ड्राय डे काल फर्स्ट फ्रायडे मास्क पास हापा जायना सोर पिवपा जायना आनी ड्राय डे इतले म्हणसर ड्राय डे काल तर कोंकणी उलय लंडन फुलय वेळ पावलो आसा आतां विसरलो पडे हांव वेळ पावलो आसा आयर्लंड वचपाचो आयर्लंड आनी आयर्लंड थंयसर आसा आमची गोवन कम्युनिटी आनी आयज काल आयर्लंडाक गोवन कम्युनिटी सारकी कित जालो आहा जिवाळ जालोली आसा सारकी रॉकिंग एक्टीव्ह जालोली आसा आनी थंयसर म्युझिकल शो जातात तियात्र जातात कोंकणी मिसां जातात आनी सगळी माहिती आमकां बाय डॉरीस फेर्नांडीस कोंकणी भाशेन ते रोमन स्क्रिप्टान बरोवन धाडटा तशेंच आनीकूय एक ताणें आमकां एक खास लेख पाठयलो आसा आपल्याच आवाजान तिणें सादर केलेलो आसा नॉक श्रायन हें एक तीर्थस्थान थंयसर आसा एक देवूळ कशें थंयसर आसा नॉक श्रायन आयर्लंड देशांत आनी हे नॉक श्रायनाची खबर आमी जायते पावटी सोशल मिडियाचेर आमी पडयल्या आनी तेणे एक खास लेख पाठयलेलो आसा आंकवार मोरेची भक्ती ते आतां सादर करता सादर करपी लेखिका कवित्री बाय डॉरीस फेर्नांडीस केपें आयर्लंड गोंयांत टावन तर आमकां फातोर्डेच्यान आमचो इश्ट संजीव नायक आमचो चोगले कॉलेजाचो क्लासमेट आमकां जॉयन जाल्लो आसा नमस्कार बाब संजीव नायक कसो आसा तूं बरो आसा मरे तर आयज काल हय गणेश केस गेलो नेवरी मेळपाची गोंय आहलो जाल्यार संजीव बाब हाडलो शिरो बी हाडो तेणे एक पडे आमकां आनी बटाट्या भाजी आनी नेवरी जरूर नेवरी घेवन येताल्लो तो आमी आहलो जाल्यार सारको सरप्रायज सारके आ सियाना डा कोस्टा वर्ल्ड स्मायल डे न्हू रे मागीर काल काय नसो, इट्स नेव्हर टू लेट, बेटर लेट देन नेव्हर. तर आज काल जाय तो उसको काटा सियाना बाई हुई पाटे बिन झाल्यार रॉक ना काय म्हणते बिला ना हुई गेली हुई गेली म्हणटा. जाय तो उसको आसा तेका उसको करूंक जाय, कन्सर्न फॉर अदर्स. तर कोंकणी उलय होय, तर कोंकणी उलय लंडन फुलय. आता आमी आयलंडात पावलेली आसात. आयलंडात बाय डॉरिस फेर्नांडीस नॉक श्रायन हाचेर एक कास ताणें लेख पाठयलो आसा, आंकवार मोरेची भक्ती. कोंकणी उलय लंडन फुलय मोगान ऐकुया हो कास लेख बाय डॉरिस फेर्नांडीसाच्या गोड गोड आवाजान.
2: मोगाच्या इश्टांनो, तुमकां सगळ्यांक देव बरो दीस दिवं. आयलंड टाऊन आयस हांव आंकवार मारेचे भक्ती विशीं एक धाकटोसोच इतिहास घेवन आयला. आंकवार मारेची भक्ती आमी जोण एकली आमच्या बावटा वरवीं मारेची भक्ती व देवासांव करतात. आपली भक्ती वाडोवचे पासत मारिया आमची माय वेगवेगळ्या सुवातांचेर वेगवेगळ्या रुपान दिसली. अशीच हांगा आयलंडाच्या देशांत नॉक म्हणलेल्या गांवांत भागून जिवां बावतिस्ताक भेटयलोली एक इगोर्ज आसा. ऑगस्टाचे 21वेर 1879 ह्या वर्साक त्या इगोजेच्या वंडीचेर सायबीण मायचें दिसणें जालें. भागून जुजे आनी भागून जिवां एवांजलिस्ट हांच्या सांगाताक आंकवार मारेचें दिसणें जालें. भागून जिवांव तिच्या उजव्यान जाल्यार भागून जिवांव इवँजलिस्ट तिच्या दाव्यान आपल्या हातांत पवित्र पुस्तक घेवन आसलो. तशेंच तांचे कुशीक पवित्र आल्तार, ताचेर खुरीस मेंढ्रो आनी दोनूय बाजूक आंज्यांचो बोडव्यांचो हूर दिसलो. त्या दिसाक खूब पावस झडटालो खंय आनी सुमार 15 वर अदीक लोकांक तें दिसणें दिसलें. पूण दिसणें दिसलोलें ती वणट सामकी सुकी आसली. त्या दिसाक खूब मिलाग्रो जाल्यो. आयज थंयसर पळयल्यार वड श्रायन बांदलोलें दिसता. आंकवार मारिया आयलँडाची राणी म्हूण पाचातात. अ लेडी क्वीन ऑफ आयलँड. लोकांक तिचे वरवीं खूब पेखोण्यो फावत जाल्यात. नॉक श्रायन हांगासोर खूब भावार्थी यात्रेकारां कशीं वेतात. सप्टेंबराचे 12वेर म्हाकाय नॉक वचूंक संदी मेवली. खूब बरें दिसलें, मनाक शांती मेवली, जागो पळोवंक खूब शांत आनी सुंदर वातावरण. थंयसर सायबीण मांय दिसलोली त्या जाग्यार एक ल्हानशें कॉपेल बांदलां आनी त्या कॉपेलाक एपेरेशन चॅपल अशें म्हणटात. इश्टानो, तुमकांय जर कोणाकूय नॉक श्रायन हांगासर भेट करूंक येवंक जाय जाल्यार तुमी मुजरत येवचें आनी पळोवचें. तर हो जावन आसलो धाकटुलोच इतिहास आमचे आयलँड नॉक श्रायन हाचो. देव बरें करूं इश्टानो. अशींच आयकत रावात 99.8 FM रेडियो UK साउथ एम्थम. देव बरें करूं.
0: देव बरें करूं बाय डॉरिस फेर्नांडीस गांवान केपेचें पूण वस्ती कोत्ता आयलंड युरोपांत. आनी देव बरें करूं ही आमकां मिरेकलस ह्या श्रायनाची तुमी आमकां खबर दिली म्हणून. जरूर केन्नाय विजा मेवल्यार वचपाचें आयलंडाक. आमकां विजा लागता बिला, आमकां शेंजन विजा लागता आयलंडाक वचपाक.
1: पूण
0: आमंत्रण दिलें म्हणून काडजांता. दिनवास देव बरें करूं. अशीच सायबीण मातशें देवासांव चडो आनी वाडो. आमकां जॉयन जालो आसा फामाद सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर लंडनकार बाब फिलीप सुकरो द्या आराजो. आनी तो म्हणटा देव बरी सकाळ तुमकां. तुकाय बाब देव बरी सकाळ. तशेंच नोरा मेस्करेन्स म्हणटा नायस टू हियर यू डॉरिस बाय ऑल द वे फ्रॉम आयर्लंड. कोंकणी उलय लंडन फुलय सायबीण मातशी खबर आमी केली आनी काय बरें बरोवप केलां बाय डॉरिस फेर्नांडीस. तिचें साहित्य म्हाका खुबूच आवडटा कित्याक आमकां खबर आसा जेन्ना कोण कोंकणी भाशेन रोमन स्क्रिप्टान बरोवप कोत्ता लिनो बाबा खबर आसतलें कितलें पासियंस जाय पडटा, कितली हुशारकाय जाय पडटा हें बरोवप करप. कोंकणी भाशेन बरोवप आनी तें सादर करूंक सोंपें न्हय, पूण तें आमी गोंयकार करून दाखयतात. शाबासकी तुका, होय बांदिलकी, कमिटमेंटूय जाय पडटा कोंकणी भाशेन बरोवप कोत्ता जाल्यार. वेळ लागता, पासियंस लागता आनी ती आमच्या गोंयकारांक लागीं भरपूर आसता, उमेद आसता. आमची कोंकणी फुलोंक आनी गाजोंक, तशेंच कोंकणी उलय लंडन फुलय. आतां आमी सायबिणमांची खबर कोत्ता. रुजाय सायबिणीची परब ह्या म्हयन्यांत 7 तारखेर जायते सुवातींनी जातली. संवसारभर गोंयां जायते सुवातींनी ही परब जाता. तर त्याच निमितान एक खास गीत आमी घेवया, एक कावर सॉंग ओरेसांव रुजारी सायबिणी. सांगातान सगळ्यांनी म्हणचे युट्यूब चॅनल एंडलस रूट ह्या बॅडाक आमी काळजान तान देव बरें करून म्हणटा. लायक करात, शेअर करात, सबस्क्रायब करात. परत एक पाळ युट्यूब चॅनल एंडलस रूट. कंपोजर मॅन्युअल आल्फोन्सो, वॉयस अरेंजमेंट लेट पीटर अझारेडो. संगीताची व्यवस्था केलेली आसा शेल्डन आणि एडलबर्ट. कांतोरीस जावन आसा प्रिन्स्टन कुलासो, अनुष्का कार्दोजो, मार्क सुवारीस, एडलबर्ट अझारेडो, शेल्डन गोम्स आणि व्हिडिओग्राफी वॉडे फिल्म्स. तर सांगातान हे तुम्ही ओरेसांव सगळ्यांनी म्हणचे रुजारी सायबिणी सगळ्यांचे आवडीचे हे भक्तिगीत. ऑन कोंकणी उलय लंडन फुलय, हॅपी फिस्ट ऑफ आवर लेडी ऑफ रोजरी टू ऑल आवर व्ह्युअर्स अँड लिसनर्स. ऑन कोंकणी उलय लंडन फुलय मोगान ऐकूया आणि सांगतान मुडया रुजारी सायबिणी.

0: आणि 180 लोकांचो जीव सालवार केलो. ताज्या वांगडाक आनिकूय मनीस आसलेले जाणें जायतो बरो वावर केलो, विराचो काम केलो, हिरोचो काम केलो. ताका आमचो सलाम. आमच्या खास कार्यावळींतल्यान कोंकणी उलय, लंडन फुलय इतल्या मनशांचो जीव सालवार केलो. ते जाल्यार 30,000 feet वयर आसतना विमानान आनी ताणें तें दार उगडलें. कॉकपिटाचें दार उगडप एकदम सोंपें न्हय बिलां. म्हाका दिसता ताका जायते कोड आसतात, सिक्युर्ड आसता. फकत एक फाट कॅप्टनान पेनाचे दार बंद केल्ले म्हणून तेजे कोणाचे उगडूंक जायना. पूण जखमी आसतना ताणें तें दार उगडलें, दार उगडलेलें म्हणून आख्खो सगळ्यांचो जीव सालवार जालो. तर ताका आमचो खास सलाम. बाब कॅप्टन फ्लाय दुबय ह्या विमानाचो स्मित माचर कोंकणी उलय लंडन फ्लय. असलेच वीर आमच्या देशान तयार जावचे आणि अधिकच आमकां आमची जी आमची ब्रेव्हरी आसा, आमची दृढताय जी आसा, हुशारपण जी आसा, काळजीदार जेपण आसा, आख्या संवसारांत गाजोवपाचे. आणि कोंकणी उलय लंडन फुलय. देव बरें करू बाब जस देव. तर कोंकणी उलय लंडन फुलय बाब क्लॉदिनो फेर्नांडीस आमकां जॉयन जाल्लो आसा. व्हडलो बॅरिस्टर जायन जालो बापूजी, व्हडलो बॅरिस्टर जायन जालो बापूजी. बापूजी जावन आख्खें भारत सापसुल्लो. बापूजी तुजो काल आयज उरोंक ना. जय भारत, जय बापूजी. काय बरी ल्हानशी कविता पाठवलेली आसा आमचो बाप फामाद क्लॉदिनो फेर्नांडीस. ऑल द वे फ्रॉम ऑल द वे फ्रॉम फ्रांसीस रोड हांस्लो युके. आणि म्हाका दिसता आयज जरूर तो डीएसपीन थाली खावपाक वयतलो. म्हाका दिसता ड्राय डे काल झालो, काल ड्राय झालो. आज तो आज वयतो तो शुअर रोजा बायक घेवन वयतो आज थाली खावपाक. डीएसपी हांसलो जरूर आसता तेगे आज गिराक आसता तेगेले. देव बरें करूं बाब क्लॉदिनो फेर्नांडीस आमकां जॉयन जालो म्हणून. ऑन कोंकणी उलय लंडन फुलय. तशेंच जस्ट लिओ बरयता सगळ्यांक तो खुशाल बरीत गांधी जयंती आवडटा. पीसफूल लायफ ही आमची विनंती. शांती शांती शांती हे सगळ्यांकूच जाय. शांती मनाची शांती, मन की शांती सगळ्यांकूच जाय.
1: पीस ऑफ मायंड.
0: होय, शांती असल्यार सगळी सगळे विकास डेव्हलपमेंट सगळें बरे भशेन जाता. होय, ते क्लॉदिनोय बरो आसोता तेकाय खबर आसा ती. शांती असल्यार सगळें बरे भशेन जाता आनी ड्राय डे आसल्यार आनीकूय बरो जाता. सगळ्यांक लागता आमकां ड्राय डे, कोणाक लागता.
1: तर ड्राय डे ते शांती जाल्या.
0: होय, सगळ्यांक शांती जाता ड्राय डे म्हणल्यार. तर गोंय आहा वय आशी काय असं उडयत गो. आजून पासून गोंय आहा केदो गेलो गो. तो बोर हेंचो जाता आसतलो, खारया नुस्त्या बी बोर हात आसतलो, इसवण इसवण उडयत आसतलो. होय आव सारकें नुस्त्या नुस्त्या हात आसतलो सारकें. म्हाका सारकी जेलसी जाता. बरो हेंचो जाता आसा बरें नुस्त्या नुस्त्या थाली थाली हात आसता थिंग आसा. आनी ते जाय सवाय न्ही गो, हिंग पावणान दपट पडटा थिंग रुपया न्ही. तर एन्जॉय एन्जॉय कर बाब क्लॉदिनो फेर्नांडीस. आनी आमच्या नांवान बरें नुस्तें नुस्तें एक थाली घे आनी आमच्या सायडीन दर. आनी बरोसो चडूय हारे हा पाशी पडा, ब्लड प्रेशर बी आसले हाडे हा पाशी पडा. तर कोंकणी उलयला फुडलें गीत आमी घेवया. सकाळचे 11 जावन 25 जाले आसात. जायते इश्ट मित्र आमचे मंगळूरकार जे लंडन आसतात, संवसारभर आमची कार्यावळ पळयतात, तांकां आमी खास कांतारा आयज आमी भेटयतात. कांताराचें नांव जावन आसा गांधी. YouTube चॅनल मॅलविन पॅरीस. लायक करा, शेअर करा, सबस्क्राईब करात. कांतोरी जावन आसा जेसन लोबो. कंपोजर मॅलविन पॅरीस. संगीताची व्यवस्था केलेली आसा ज्युएल परेरा आणि रोशन डिसोजा अँजेलोर. व्हिडिओग्राफी एडिटींग आयवन परेरा. PRO पिक स्टुडिओज मँगलोर. खास आमच्या मंगळूरकारांक हे खातीर आमी उडयतात. तशेंच प्रेस्तार आर्टिसाक ऑक्टोबराचे 8 तारखेर आपलो जल्माचो दीस मनयता. एंटनी डी फेर्नांडीस पणजे टावन. तशेंच मारिया बारेटो, सायमन डायस. शुक्रारा दिसाक फ्रायडे ऑक्टोबराची 9 तारीख वाडदीस मनयता. काणकोणच्या एन्सल परेरा. तशेंच अंजुना लंडन टावन रिचर्ड फेर्नांडीस. सिओली रॉपी पूण आसता लंडन वेन्सिला कॉस्टा ही फेर्नांडीस आपलो जल्माचो दीस मनयता. मिकेलिना ब्रगांचा हॅपी बर्थडे. लंडन तावन रायन क्लासो. तशेंच पणजे तावन रोजारियो फेर्नांडीस. बाणालकार बेनावली आसपी सेराफिनो लिओनार्दो रॉड्रिगीस आमचो इश्ट जो आसता युके रेडिंग आपलो जल्माचो दीस मनयता. तुमकां सगळ्यांक हे खातीर आमी भेटयतात. And happy Gandhi Jayanti once again on Kokni Ulloi, London Fulloi. Like we are YouTube channel, Melvin Paris. Like, share, subscribe, kura. Dio bari kura tumka. Gandhi on Kokni Ulloi, London Fulloi. Upur bain ekas git tumi aiko chen. Kanturis Jason Lobo.

0: लंडन फुलोई यूके सकाट ची दस्तु साड़ी करा वड़ा सा अल्ली ना साथ गोयां साड़ी करा पेज जो पत्र वेड पालला सा हरिया लाइन पेज जो पत्र वेड पालला सा तुई पेज जोता बिला गोयां स्थान यूके यूके जोता पेज जोता तर पेज बोला की एकदम बोरी आणि फुडली कविता आम्ही घेतली असा एक खास कविता घेतली असा ज्यांना गांधीजीन चोडबोड सुरू केली दांडी मार्च सुरू केली तो एकलोच चलोक लागलेलो आणि त्याच विषयाचे आधारित असा फुडली कविता आमचं खास इष्ट कवी बाब लेखक बाब पत्रकार बाब सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाब कवी जॉन अगियर गोयात खास कविता सादर करता चलत रावतून चलत रावतून. तर एक स्फूर्ती दिवपाची कविता एक प्रेरणा दिवपाची कविता आमकां कितें तरी एक देखीबंद ही कविता तुमकां आवडटली ल्हानशी कविता क्यूटसी कविता बाब जॉन अगियर तुमच्या मुखार दवरता चलत रावतू चलत रावतू. कोंकणी उलय लंडन फुलय श्री जॉन अगियर.
1: चलत राव तू चलत राव रस्ते केन्ना सोंपचे ना जिद्दीन फुडें सरल्यार तुका काटे लेगीत तोपचे ना सादेपणान मेळटा तें चड टेप उरना गिन्यान मेळना तें कोणूच तुजें व्हरचो ना फटीकपणां आनी भपके चड टेप खपचे ना चलत राव तूं चलत राव रस्ते केन्ना सोंपचे ना जिद्दीन फुडें सरल्यार तुका काटे लेगीत तोपचे ना जिणे समजूंक नदर फाटी वळय जीण जगपाक मात फुडें पळय पुराय आयुश्य उमेदीन जग सासणाक आमी रावचे ना चलत राव तूं चलत राव रस्ते केन्ना सोंपचे ना जिद्दीन फुडें सरल्यार तुका काटे लेगीत तोपचे ना.
0: बाब जॉन अगियर ताची ल्हानशी क्यूट सी कविता चलत राव तूं आनी आमकां सगळ्यांक लागू जाता जायते आमचे जिवितांत जायते मनीस येतात जे बोपके मारतात फोटींगपणान जियेतात आनी केन्ना केन्ना आमी निराश जातात आमकांय दूख जाता पूण कितें करुया चलत रावपाचें विलाबाई दोन उतरां
2: जस्ट लेट इट गो
0: लेट इट गो. कोंकणी उलय लंडन फुलय वेळ पावलो आसा तुमचो निरोप घेवपाचो इश्ट मित्रां तुमकां सगळ्यांक काळजांतान दिनवास देव बरें करूं हॅपी गांधी जयंती आनी हॅपी मंथ ऑफ ऑक्टोबर सायबीण मायचो म्हयनो श्रद्धेचो म्हयनो देवासावांचो म्हयनो सायबीण मायचे देवासावन चडो आनी वाडोवन तुमकां बरी भलायकी मेळो आनी जे कोण आमकां आदार करतात ही कार्यावळ फुडें व्हरोंक तांकां काळजांतान दिनवास देव बरें करूं. वेता वेतान जरूर तुमकां सांगता फुडलो विशय आसतलो आमचो फुडले सॅटर्डे जावन आसा 10 तारीख ऑक्टोबराची आनी आमी योजिला करूंक हो विशय रुजार सायबिणी ऑल लेडी ऑफ रोजरी सायबीण मायक भेटूंक आमची कार्यबळ खास विशय आसतलो रुजारी सायबिणी. तर एकामेकाची काळजी घेयात वर्ल्ड स्मायल डे काल आसलेलो दर एक दिसाक जावं दी वर्ल्ड स्मायल डे कोणाक तरी निर्णय करात कोणाक तरी एकल्या मनशाक तरी तुमी हांसयतली म्हणून कितें तरी एक बरो मोवाळ तुमी एक कर्तूप आदार केले म्हणून डुईंग अ वन कायंड थिंग टू समवन दर दिसाक तर दर दीस जावं तुमचो वर्ल्ड स्मायल डे आनी दर दीस जावं तुमचो मोगाचो अपुरबायचो दीस आनी कोंकणी भास उलोवंक बरोवंक गाजोवंक विसरचे न्हय. तर कोंकणी उलय लंडन फुलय देव बरें करूं बिलावाज थँक्यू अली बेग बाय अँड हॅव अ नायस डे ऑन कोंकणी उलय लंडन फुलय वेता वेता जरूर तुमकां एक खातर आमी भेटूंक सोदतात आयचो दीस गांधी जयंती आमी समर्पित करता सत्याग्रह स्वदेशी अहिंसा वंदे मातरम खातराचें नांव युट्यूब चॅनल ग्लोरियस एंजेलोर मॅक्सिम परेरा अ ट्रिब्यूट टू महात्मा गांधीजी आनी हें खातर 16 सोबीत भुरग्यांनी आपल्या आवाजान म्हटलेले आसा दुबय तावन UAE तावन आनी मंगलोरू तावन मँगलोर तावन खातार बरयला आयरीन डिसोजा एंजेलोर आनी मॅक्सिम परेरा एंजेलोर संगीत दिवपी संगीत गुरू जोएल परेरा तांकां काळजान तावन दिनवास देव बरें करूं मेळुया फुडल्या सॅटर्डे मोग आसूं देवाची कृपा आनी सायबीण मायचो खास तुमचेर आशिर्वाद करूं. दीस इज आरजी रॉक्का सायनिंग ऑफ फ्रॉम कोंकणी उलय लंडन फुलय ऑन आवाज 99.FM साउथॅम्प्टन UK बाय आयलंड टाउन डॉरिस म्हणटा देव बरें करूं डॉरिस बाय मोगान आयकुचें हें खास गीत वंदे मातरम.